थेई थेई दत्त मुरली की धुन सुन आई दा दे जमुना के तट पर जमुना के तट पर नीरत करत उठ हिरत फिरत उठ हिरत फिरत ऐसी चंद्र तपन दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ दिग्दिग्नाथ